ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो। मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात। ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा।

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वर. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करणे का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
4: मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्या भारतभूमीमध्ये आणि त्यातले त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा या भूमीवर इथल्या जनमानसांवर कायमचा उमटविला आहे. त्यातीलच एक महिला अहिल्याबाई होळकर. या केवळ एक महान शासकच नव्हे तर एक पराक्रमी योद्धा, सर्वश्रुत अशा धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योद्ध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धांचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अशा शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ आणि अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागे पुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठमोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्याकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्याकरिता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मूल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी भरलेले होते. म्हणूनच करुणेची देवी, कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं. मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी अधिकची माहिती आता आपण करून घेऊयात. कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नजीकच्या चौंडी गावात झाला. अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या. अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते. त्यांना वाटायचं की महिलांनी सुशिक्षित व्हायला पाहिजे, शिक्षित व्हायला पाहिजे. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती, त्या काळात मानकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली. अहिल्याबाईंचे बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्या आयुष्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांना अवाक करून सोडलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरिता त्या आदर्श ठरल्या. बालपणापासून अहिल्याबाईंच्या मनात दया, परोपकार, प्रेम, सेवाभाव या भावना उपजतच होत्या. लहानपणी भुकेलेला अन्न भरवत असताना छोट्याशा अहिल्येला पुण्याला जात असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहिलं. त्यावेळी ते चौंडी येथे विश्राम करण्यासाठी थांबले होते. बालवयातच अहिल्याबाईमधील दया, प्रेम आणि गरजूंकरीत असलेली करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले की त्यांनी त्वरित मानकोजी शिंदेंकडे आपले पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर 1733 साली वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर यांच्या

नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते. अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत असताना अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 1754 साली जेव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षाच्या होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले. इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पती निधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे 1766 साली मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. अहिल्याबाईंना अतिशय दुःख झाले, तरी देखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जबाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये 1767 साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला. अहिल्याबाईवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखं देखील आहे. 11 डिसेंबर 1767 रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याच लोकांनी याचा विरोध देखील केला, परंतु हळूहळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली. इतिहासातील सर्वात पराक्रमी कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मालवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यानंतर मल्हाररावांचे दत्तकपुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले. आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर राहत असत. युद्धप्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योद्ध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवित असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लूट, हत्या या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाई यशस्वी झाल्या आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण या क्षेत्रात उत्तम विकास झाला. अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात इंदोर नजीक महेश्वर येथे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एक भव्य शानदार आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली. त्या काळी साहित्य, संगीत, कला आणि उद्योग क्षेत्रात महेश्वर ओळखले जात होते. मराठा प्रांताची महाराणी पराक्रमी योद्धा अहिल्याबाई होळकर या कोणत्याही मोठ्या राज्याच्या शासक नव्हत्या, तरी देखील आपल्या शासन काळात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि त्याला समृद्ध बनवण्यासाठी त्यांनी अनेक विकासात्मक कामे केली. अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचं निर्माण कार्य पूर्ण केलं. या व्यतिरिक्त अहिल्याबाईंनी मोठ्या कौशल्यानं आणि कुशाग्रतेनं अनेक किल्ले, विश्रामगृह, विहिरी आणि रस्त्यांची निर्मिती केली. एवढंच नव्हे तर शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. शिवाय कला कौशल्य क्षेत्रात सुद्धा आपले अभूतपूर्व योगदान दिले. राणी अहिल्याबाईंनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची आणि धर्मशाळांची निर्मिती केली. अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या. त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती. म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरिता, भुकेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडली, पाण्याकरिता अनेक पानपोया निर्माण केल्या. अहिल्याबाई होळकर यांनी समाजाकरिता केलेल्या महान कार्याला पाहता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 डाक तिकीट देखील प्रकाशित केले. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्यासाठी एक पुरस्कार सुद्धा दिला जाऊ लागला आहे. आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवाज्ञा झाली. त्यांच्यातील उदारता, त्यांनी समाजाकरिता केलेली असंख्य कार्य यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि त्या यापुढेही राहतील. आपल्या आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी, संघर्ष याला तोंड देत त्या एकाकी झुंज देत लढत राहिल्या. कधीही परिस्थितीला शरण गेल्या नाहीत आणि आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहत त्या पुढे जात राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील एका आईसारखा त्यांनी आपल्या प्रजेचा सांभाळ केला. म्हणूनच त्यांना आपण राजमाता आणि लोकमाता म्हणून देखील ओळखतो. आपल्या प्रांताच्या सुखसमृद्धीकरिता त्यांनी असंख्य कामे केली. अहिल्याबाई कायम अदम्य नारीशक्ती, वीरता, पराक्रम, साहस, न्याय, राजतंत्राचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून युगेनयुगे आपल्या स्मरणात राहतील.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
3: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है।
2: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य। आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता। मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PMSuryaghar.gov.in वर।
4: हर घर सूर्यघर।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: watch more, log on to www.erosentertainment.com.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तिरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तिरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपण ऐकताय रेडिओ तिरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर।
2: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
3: मंडळी नमस्कार. मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती करून घेणार आहोत. ही माहिती असणार आहे खरीप पूर्व तयारी किंवा खरीपाची आपण जी तयारी करणं गरजेचं आहे यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत. तशी तर सर्व तयारी आपल्या शेतकरी बांधवांनी केलेलीच असते, परंतु काही महत्त्वाच्या बाबी राहून जातात. त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही माहिती या कार्यक्रम माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. याचबरोबर बियाणे खरेदी करत असताना बियाण्यांची निवड असेल किंवा बियाण्यांची प्रक्रिया असेल या संदर्भात देखील आपण काहीशी माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पूर्व मोसमी पावसाचं वातावरण आणि आगामी मान्सूनचे आगमन वेळेवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खरीपाची पूर्व तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे. यावर्षीचा मान्सून 13 दिवस अगोदर आलेला आहे असं आपल्याला जाणवत आहे. त्यामुळं जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी, शेणखत घालावायचे असल्यास शेणखत शेतात पसरून वापशावर कुळवाची पाळी द्यावी आणि त्यानंतर शेतात मिसळून घ्यावं. शेतातील पूर्वीच्या पिकांचे अवशेष गोळा करून जमीन स्वच्छ ठेवावी. बियाणे आणि खतांची जमवाजमव करून ठेवावी. खरीप हंगामाची पीक पद्धती, जमीन, हवामान लक्षात घेऊन हे ठरवणं गरजेचं आहे. यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरी एवढा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता देखील आहे. त्यामुळं सोयाबीन असेल, मूग, मटकी, उडीद, चवळी या पिकांचा पेरा वेळेवर होणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिकेची सुद्धा तयारी शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. फळबागांची लागवडीसाठीची तयारी करणं हे सुद्धा गरजेचं आहे. सीताफळ, पेरू, नारळ, आंबा, डाळिंब, केळी इत्यादी रोपे लागवडीसाठी त्या आकाराचे खड्डे तयार करून घेणं सुरुवात शेतकरी बांधवांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक फळझाडाच्या आकारानुसार खड्ड्यांचा आकार लहान मोठा असतो, तसेच खड्ड्यातील अंतरही बदलतं. आपण लागवड करणार असलेल्या फळबागेची लागवडीची माहिती असल्यास खड्डे भरण्यासाठी शेणखत, रासायनिक खतांची गरज असते. पावसाळ्यापूर्वी जनावरांचं लसीकरण करून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे, ज्याची माहिती आपण कालच्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे. लिव्हर फ्लू, घटसर्फ, फऱ्या या रोगाबाबत लसीकरण करून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. हे केल्यानंतर पावसाळ्यामध्ये बहुतांशी जनावरांना बाधा होत नाही. त्यासाठी शेतकरी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. जंताचं औषध देखील आपल्या पशूंना देणं खूप गरजेचं आहे. मंडळी, पेरणीचा हंगाम म्हटलं की बियाण्यांची उपलब्धता, सकस बियाणं असणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर जास्त करून आपण बियाण्यांच्या संदर्भात जाणून घेऊयात. यावर्षी खरीप ज्वारी, मूग या पिकासाठी देखील बाजार सकारात्मक आहे. बाजरी, भुईमूग या पिकांमध्ये फारशी वाढ अथवा घट होईल अशी परिस्थिती नाही. भरड धान्यांच्या पिकाच्या आहारातील महत्त्वाबाबत जागरूकता आल्यामुळं नाचणीवरी, राजगिरा यांची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार, तिची खोली, पाणी धरण्याची क्षमता, सेंद्रिय करबतीचे आरोग्य विचारात लक्षात घेऊन पिकाची निवड करणं हे खूप गरजेचं आहे. पीक निवड केल्यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल आपण पीक प्रात्यक्षिकाची साथ घेण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता. खरीप पीक उत्पादन वाढीसाठी पीक प्रात्यक्षिक शेतीशाळा सुधारेल. संकरित वाणांचे बियाणे वितरण, बीजोत्पादनासाठी बियाणे वितरण, सूक्ष्म मूलद्रव्ये, पीक संरक्षणासाठी कीटकनाशके, बीज प्रक्रिया साहित्य आदी बाबींचे अनुदानावर वितरण कृषी विभागामार्फतसुद्धा होत असते. त्यामुळे आपण आपली वैयक्तिक आणि गटाची मागणी नोंदवून पाठपुरावा सुरू केल्यास वेळेत बियाणं देखील मिळू शकतं. मंडळी, उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करूनच बियाणं पेरणं गरजेचं आहे. यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग, कृषी विस्तार अधिकारी, बियाणे उगवण क्षमता तपासणीसाठी गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील होत आहे. आपल्याही वाडी वस्तीवर हे मार्गदर्शन होऊ शकतं, त्यासाठी आपण कृषी विभागाशी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे. यानंतरचा शेतकरी बंधूंना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बाजारातून बियाणे खरेदी करत असताना आपण जी काळजी घेणं गरजेचं आहे त्या संदर्भात देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांची जी फसवणूक होत असते, बियाणे उगवत नाही किंवा बियाण्याच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी असतात, तर त्या होऊ नयेत, भविष्यामध्ये आपल्याला त्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी बाजारातून बियाणे खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. बियाणे खरेदी करताना प्रथम ते सुधारित आहे की संकरित ते पाहणं गरजेचं आहे. सुधारित बियाणे 3 वर्ष वापरता येतं, संकरित बियाणे दरवर्षी नवीन खरेदी करावं लागतं. संकरित बियाण्याचा जोम जास्त असल्यामुळे खत वापर यासाठी त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो, उत्पादन भरघोस मिळतं. सुधारित बियाण्याचीही उत्पादनं जास्त असतात, परंतु पाण्याची कमतरता आणि कमी खत वापरामध्ये हे वाण उत्पादन देतात. बियाणे खरेदी करताना परवाना असलेल्या दुकानातून बियाणे खरेदी करावं, बियाण्याची पावती मागून घ्यावी, त्यावर दुकानदाराची आणि आपली सही केलेली असावी. पावतीवर ज्याची शेती आहे त्याचं नाव नमूद असणं गरजेचं आहे. खरेदीचा दिनांक, बियाणे, पीक, वाण, बॅच क्रमांक, अंतिम दिनांक, किती बियाणे खरेदी केले आहे या सर्व गोष्टी पावतीवर नमूद असाव्यात. बियाण्यात दोष आढळल्यास बियाण्याची पावती आणि रिकामी पिशवी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. त्यामुळे रिकामी पिशवी, त्यात 15 ते 20 बिया शिल्लक ठेवून आपण जपून ठेवणं देखील खूप गरजेचं आहे. मंडळी बियाणे खरेदी करतानाच बीज प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणं गरजेचं आहे. लहान बाळाला जसे जन्मल्यावर ट्रिपलचा डोस देतात, तसे बियाणाला देखील ट्रिपलचा म्हणजेच 3 गोष्टीच्या प्रक्रियेची गरज असते. बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खते. या 3 बीज प्रक्रिया झाली की कीड आणि रोग उगवणीपासून पुढील महिनाभर त्यांना त्याचा त्रास होऊ शकत नाही. साधारण एकरी 40 ते 100 रुपये खर्चात आपण ही बीज प्रक्रिया करू शकतो, त्यामुळे पुढील महिनाभरासाठी पीक वाढीच्या पुढील अवस्थेमधील 2 ते 3 हजार खर्च आपण वाचवू शकतो. मंडळी, आता हेक्टरी बियाणं जे आहे त्या संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत. हेक्टरी बियाणे सर्वसाधारणपणे कोरडवाहू बागायत क्षेत्रातील पिकांच्या पेरणीकरिता, बाजरी ते 3 ते 4 किलो, खरीप हंगामाच्या ज्वारी पेरणीसाठी 10 ते 12 किलो, मका 15 ते 20 किलो, सूर्यफुलासाठी 8 ते 10 किलो, तुरी 12 किलो, उडीद, मूग, चवळी आदी कडधान्य पिकांचे 15 ते 20 किलो, भुईमूग 100 ते 125, सोयाबीन 75 ते 80 किलो हेक्टरी आपणास लागू शकतं. आता बीज प्रक्रिया कशी करावी या संदर्भात जाणून घेऊयात मंडळी. प्रात्यक्षिके कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवत आहे, त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यासाठी आपल्या गावात बोलावून बीज प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी काहीही असेल तरीही बियाणे खरेदी करत असतानाची पावती आणि पेरत असताना बीज प्रक्रिया ही यावर्षी करून घेणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर शेतकरी बंधूंनो, खरीपाची पूर्वतयारी असेल, खरीपातील जी वेगवेगळी पिकं यावर्षी आपण घेणार आहोत, या संदर्भातील माहिती आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ 13. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ 13 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आपण एकदा रेडिओ तिराणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो तिचं असणं तिच्या सौंदर्याचा बाज, त्यामुळेच तिची सौंदर्याची भाषा बदलते आणि तिच्या खनखन्याने प्रियकराच्या हृदयाची धडधड देखील वाढते आणि ती कधी कधी तिच्या ओळखीत अडचणी आणते, परंतु तिचे रंगीबिरंगी रंग देतात आणखीनच आनंद आणि ऊर्जा. ते म्हणजे हातातील चुडी. तर या चुडीचे वेगवेगळे रंग आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आवाजातून आपण जाणून घेणार आहोत. आजची आपली थीम असणार आहे चुडी. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात गॅम्बलर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील नीरजांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देव बर्मण.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे चुडी. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी. गीत आहे SH बिहारी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे जानी दुश्मन.

श्रोते हो रेडिओ तिरणा 90.4 FM आपण ऐकताय. आपण ऐकताय कार्यक्रम सुवर बहाराची. थीम इंटरेस्टिंग आहे चुडी. यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट दो रास्ते.

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत गायला आहे साधना सरगम यांनी. गीत आहे हिंदीवर, यांचं संगीतकार आहेत अनु मलिक. चुडिया थीमचा आनंद घेतोय आपण रेडिओ तिरणा 90.4 FM वरून.

श्रुतीहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिवहरी, चित्रपट आहे चांदनी.

श्रोते हो, चूडी या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लम्हे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत शिव हरी।

श्रुती हो रेडिओ तिरणा 90.4 एफएम आपण ऐकताय कार्यक्रम ऐकताय स्वर बहाराची थीम आहे इंटरेस्टिंग चुडी. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे सावन कुमार टाक यांचं, संगीतकार आहेत महेश किशोर आणि चित्रपट आहे सनम बेवफा.

श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम सुवर बहार। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत हिमेश रेशमिया। चित्रपट आहे दिल ने जिसे अपना कहा।

श्रुतीहुस्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अमित कुमार, सोनू निगम, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. चित्रपट आहे 3KG अर्थात कभी खुशी कभी गम.

श्रुती हुस्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि आणखी एक गीत या चुळीच्या संदर्भात आहे जे गायलं आहे फाल्गुनी पाठक यांनी. या गीताशिवाय ही थीम पूर्ण होऊ शकत नाही आणि या गीताला संगीत सुद्धा दिलं आहे फाल्गुनी पाठक यांनीच. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोतेहो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे चुडी यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक गीत आहे समीर यांचं संगीतकार आहेत जतीन ललित चित्रपट यस बॉस

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची थीम आहे छुडी. यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया. चित्रपट आहे ये है जलवा.

तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे सोन, गीत आहे जलीस शेरवाणी यांचं, संगीतकार आहेत डबू मलिक आणि साजिद वाजिद, गीत गायला आहे सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी. आजच्या स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण हे गीत ऐकतोय आणि आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 अर्थात 9970500900 आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचंच. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती पुन्हा आली क्लासिक रेडिओ शो घेऊन. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिग्गजांची मानदियाळी आपण बघितली आहे. मराठी चित्रपट प्रगल्भ करण्यामागे ज्या दिग्गजांचा हातभार लागला त्यामध्ये अग्रक्रमानं नाव येणारं म्हणजे निळू फुले. यांचा कुणाशीही सामना नव्हता, ते कुठल्याही पिंजऱ्यात अडकले नव्हते, म्हणूनच ते होते रसिकांच्या सिंहासनावर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले, निळकंठ कृष्णाजी फुले. यांचा जन्म झाला पुण्यात, पण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत यांचं बालपण गेलं. वडील लोखंड आणि भाजी विकून जमवलेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करायचे, त्यामुळे निळू भाऊंचं शिक्षण केवळ मॅट्रिक पर्यंत झालं. त्यानंतर त्यांनी वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात काम करायला सुरुवात केली. यात त्यांचं मन इतकं रमलं की त्यांना पुढं नर्सरी उघडायची होती, पण पैशाच्या अभावामुळं ते काही शक्य झालं नाही.

माळी काम करत असताना दररोज रात्री उशिरापर्यंत जागून हा माळी पुस्तक वाचायचा असं त्या कॉलेजचे प्राचार्य म्हणायचे. त्या काळात त्यांना पगार होता 80 रुपये आणि याच 80 रुपयामधले दर महिन्याचे 10 रुपये निळू भाऊ राष्ट्र सेवा दलाला द्यायचे.

1957 च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवा दलासाठी एक वगनाट्य लिहिलं. येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी माळी काम सोडून पूर्ण वेळ अभिनयामध्ये लक्ष केंद्रित केलं. पुर देशपांडेच्या नाटकात रोंगेची भूमिका प्रचंड गाजली आणि रामनगर समवेत त्यांनी केलेल्या कथा अकलेच्या कांद्याची वगनाट्यानं रामनगरकर आणि निळूभाऊ दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.

जंगली कबूतर, रण दोघांचे यासारख्या एकांहून एक दर्जेदार नाटकांमधून जबरदस्त भूमिका करणाऱ्या या नटाला पहिला चित्रपट मिळाला अनंत मानेंचा तमाशापट एक गाव बारा भानगडी। यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। त्यांचा हा यशाचा आलेख कायम चढतच राहिला।

1972 सालच्या विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर असो किंवा दळवींच्या सूर्यास्त मधला अप्पाजी, निळूभाऊंनी उत्तम रंगवला. विजय तेंडुलकरांच्याच सामना या चित्रपटातून निळूभाऊंनी धोंडे पाटील असा काही साकारलाय की मराठी चित्रपट सृष्टीत नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकीच प्रसिद्धी मिळू लागली. सामना चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू आणि निळूभाऊ यांच्या अभिनयानं त्यांची जुगलबंदी म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू अनोळखी पर्वणीच होती. यानंतर मात्र निळूभाऊंसाठी अशा प्रकारच्या अनेक भूमिकांची रांगच लागली. एरवी अत्यंत सज्जनपणे वावरणारा नट चित्रपटांमध्ये बाई वाड्यावर या असं म्हणत खलनायकाच्या प्रवृत्तीची प्रत्येक भूमिका इतक्या समर्थपणे साकारायचा की समाजामधल्या अनेक चाहत्यांकडून त्यांचा तिरस्कारही केला जायचा.

खऱ्या अर्थानं हेच त्यांच्या अभिनयाचं सामर्थ्य म्हणावं लागेल. पण त्यांच्या या भूमिकेला तोड दिली सिंहासन मधल्या पत्रकारिकेच्या भूमिकेनं. जब्बार पटेलांच्या जैत्र जैत, एक होता विदूषक यासारख्या सिनेमांसोबत चोरीचा मामला, शापित, पुढचं पाऊल, बिनकामाचा नवरा, फटाकडी, कळत नकळत, पिंजरा यासारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

रंगभूमीवर कारकीर्द केली. निळो फुले यांनी 12 हिंदी चित्रपटात भूमिका केल्या तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून त्यांनी काम केले. आजही त्यांचा बाई वाड्यावर या हा संवाद सुपर डुपर हिट आहे आणि हा संवाद आजकाल आपण सोशल मीडियामधून सुद्धा नेहमी ऐकत असतो.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक सशक्त अभिनेता म्हणजे निळू फुले. अमिताभ बच्चन सोबत कुली मधला त्यांचा अभिनय असो किंवा महेश भट्टच्या सारांश मधला खलनायक, तेही न विसरण्यासारखा. या सामर्थ्य संपन्न अभिनेत्याला हिंदीतही बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांचं मन हिंदीत काही रमलं नाही, कारण मराठीतला गावरान ठसकाच त्यांना कायम आनंद द्यायचा.

प्रत्यक्ष आयुष्यात हे उत्तम समाजसेवी होते. समाजाचं भान असलेला हा कलाकार होता. महात्मा फुलेंचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग न्यू भाऊंकडे होतं. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांशी असलेली त्यांची बांधिलकी, समाजसेवेची निष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कळवळा आणि सामाजिक कृतज्ञता निधीसाठी असणारी धडपड, हे सगळं करूनही कधीही न थकणारा हा नट शेवटपर्यंत काम करत राहिला.

कला आविष्कारातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग 3 वर्ष साहित्य संगीत अकादमी पुरस्कार, सूर्यास्त नाटकासाठी नाट्य दर्पण पुरस्कार त्यांना मिळाला आणि जयंतराव टिळक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा सिनेमा गोष्ट छोटी डोंगरा एवढी. यानंतर मात्र सिने चाहते न्यू भाऊंना रुपेरी पडद्यावर पाहण्यापासून मुकले. आवाजाची पट्टी उगाच न चढवता, आग्रास ताळेपणा न करता, आपल्या अभिनयाच्या ताकदीनं प्रत्येक भूमिका जिवंत करणारा हा नट निसर्गतक्त अभिनय काय असतो हे खूप जणांना दाखवून गेला. मराठी चित्रपट सृष्टीतला महाराष्ट्रातल्या मातीचा एक कोहिनूर हिरा म्हणजे निळू फुले. अशा या नटश्रेष्ठाला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

की बात आता आपण ऐकणार आहोत. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सकाळची 11 वाजत आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात आता आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकूयात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात.

0: तेव्हा मी म्हणालो की आता मी या क्षेत्रात उतरलो आहे तर करणारच. माझे पप्पा नेहमी मला बोलायचे की तू या क्षेत्रात उतरला आहेस तर कधीही मागे वळून बघू नकोस, कारण विचार तर सगळेच करतात की हे करायचं आहे ते करायचं आहे, पण प्रत्यक्षात काहीतरी करून खूप कमी लोक दाखवतात. तू फक्त या क्षेत्रात उतरला आहेस तर यावर ठाम राहा, यात पुढे वाढायचं आहे. तुला सर्व सुविधा प्रत्येक गोष्टीत आम्ही पाठबळ देऊ, कुटुंबाचं पाठबळ, आर्थिक पाठबळ, सर्व गोष्टी आम्ही करू. बस तू मेहनत कर आणि भारताला दाखवून दे की भारतीय देखील धावू शकतात. कारण मलाही लोक बोलायचे की भारतीयांची जनुक अशी नाहीत की ते सब 10 किंवा सब 10.1 याच्या आत धावू शकतील किंवा कुणी स्प्रिंट करू शकेल. पण आता आम्ही दोघांनी हे सिद्ध केलं आहे की भारतीय देखील हे करू शकतात. आमच्यासाठी असं काही फार अवघड नाहीये, आम्ही देखील सर्व काही करू शकतो. तर सर, या सर्व गोष्टी मला खूप प्रेरित करतात आणि जसजसं आम्ही प्रशिक्षण घेत आहोत आम्ही आमचं टायमिंग अजून मोडीत काढत आहोत आणि बाकी भारतीयांनाही ही गोष्ट दिसत आहे की भारतीय देखील करू शकतात आणि आम्ही आणखी चांगली कामगिरी करू सर आता. आणि आता आम्हा दोघांची निवड राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी देखील झाली आहे, तर तिथे आगामी स्पर्धेत आम्ही अजून चांगली कामगिरी करू.
1: बर, हे बघा, माझ्या मनातही एक कुतूहल आहे आणि लोकांनाही असेल. मी ऐकलं आहे की तुम्ही दोघं खूप चांगले मित्रही आहात. तुम्ही दोघांनी काही ठरवून ठेवलं होतं का की तू माझा विक्रम मोडलास तर मी तुझा विक्रम मोडेन? आधी अनिमेश तुम्ही सांगा.
0: सर, आधीचा 10.18% जो विक्रम होता तो माझाच होता आणि नंतर तो गुरिंदर वीर भैयांनी सेमीफायनल मध्ये 10.17% करून तो मोडला. मी पुन्हा दुसऱ्या सेमीफायनल मध्ये 10.15 करून तो विक्रम मोडीत काढला. मग त्यावेळी जेव्हा माझी सेमीफायनल झाली तेव्हा आम्ही दोघेही खूप खुश होतो की हा बुवा ठीक आहे, आज विक्रम मोडीत निघाला आणि चला आपण दोघांनी मिळून तोडला असं. कारण त्यावेळी स्पर्धेत एकमेकांसोबत एक प्रतिस्पर्धा तर असतेच, पण आम्ही आधीपासूनच हे ठरवून ठेवलं होतं. यापूर्वी आम्ही सौदी अरेबियालाही स्पर्धेसाठी गेलो होतो, तिथेही आम्ही दोघे रूममेट्स होतो. तिथेही आम्ही दोघे बोलायचो की भारताच्या स्प्रिंटिंगला पुढे घेऊन जायचंय आणि ती गोष्ट आमच्याच हातात आहे. आम्ही जे करू तेच इतरांना प्रेरित करेल.
1: गुरिंदर वीर, तुम्ही काय सांगाल?
2: आम्ही दोघांनी ठरवलं होतं की आम्ही दोघे चांगलं धावू. सर, कधीही एकमेकांना गरज भासली तर आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतो. जसं की आता विक्रम करण्यापूर्वी जेव्हा मी विक्रम केला आणि नंतर अनिमेशनं केला, तेव्हा आम्ही जेव्हा वॉर्मअप करत होतो तेव्हा मी अनिमेशला सांगत होतो की अनिमेश, तो ब्लॉक योग्य आहे, तिथे जाऊन बस, तिथे स्ट्राइड करून घे, आपण वॉर्मअप इथे करू, इथे वॉर्मअप चांगलं होईल. आम्ही एकमेकांना मदत करतो, एकमेकांना मदत केली की समोरचाही कामगिरीत सुधारणा करतो आणि आपणही प्रगती करतो. मैत्री हवी, पण सर, जोपर्यंत आम्ही मैदानाच्या बाहेर आहोत, स्पर्धेच्या बाहेर आहोत, तोपर्यंत आम्ही मित्र आहोत. जेव्हा आम्ही मैदानात जातो तेव्हा आम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनतो. मग मनात हे असतं की मी याच्यापेक्षा वेगात धावेन, मी याच्यापेक्षा वेगात धावेन.
1: हे बघा, तुम्ही लोकांनी जी स्पर्धा केली आहे ना, ती देशाचा मान वाढवण्यासाठी केली आहे, देशाला भविष्यात या स्थानावर पोहोचवण्यासाठी केली आहे आणि एका सकारात्मक भावनेनं केली आहे. मला असं वाटतं की तुमची ही जी खिलाडू वृत्ती आहे, खेळायचंही आहे, एकमेकांना आव्हानही द्यायचं आहे, मग पुढे जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि पुन्हा पुढे जाण्यासाठी एकमेकांना मदत करायची आहे, हे अद्भुत काम तुम्ही लोकांनी केलं आहे. माझ्याकडून तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. तुम्ही देशाचं नाव नक्कीच उज्ज्वल कराल याचा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अशीच मेहनत करत राहा, खूप प्रगती होईल. माझ्या शुभेच्छा.
2: आभारी आहे सर.
1: धन्यवाद. प्रिय देशवासियांनो, सध्या देशातल्या बहुतांश भागात उष्णता वाढली आहे. कडक ऊन, गरम हवा अशा वातावरणात स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे. सतत पाणी पीत राहा. उन्हात बाहेर पडणं गरजेचंच असेल तर काळजी घेऊन बाहेर पडा. या संदर्भात सरकारच्या विविध विभागांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करा, ते विसरू नका. मित्रांनो, आपल्या देशात उष्णतेशी लढण्याचा उपाय बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाकघरातही सापडतो. जसजशी उष्णता वाढत जाते तसतशी स्वयंपाकघरातील चव आणि

0: जेवणाचे प्रकारही बदलत जातात. काही ठिकाणी माठातलं पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, तर काही ठिकाणी जेवणाकडे कल वाढतो. काही ठिकाणी कच्च्या कैऱ्या उकळल्या जातात आणि देशी पेय तयार केली जातात. देशी पेय सर्वांनाच परिचित आहेत. जर तुम्ही उत्तर भारतात गेलात तर कच्च्या कैऱ्यांपासून तयार केलेल्या पन्ह्याचा स्वाद चाखता येईल, उष्णतेपासून आराम आणि कच्च्या कैऱ्यांचा स्वादही. पंजाब हरियाणामध्ये गेलात तर मोठ्या ग्लासातून दिली जाणारी मधुर लस्सी, आणि गुजरात राजस्थानमध्ये गेलात तर थंडगार ताक प्रत्येक जेवणासोबत असतं. आणि इतकंच नाही तर बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील सातूच्या पिठापासून तयार केलेलं सरबत पोट भरण्याचा आणि ऊर्जा देणारा मुख्य स्रोत आहे. कोकण आणि गोव्यात मिळणारं स्वादिष्ट कोकम सरबत आणि सोलकढी, दक्षिण भारतातलं प्रसिद्ध पानकम, नीरमोर, संबारम आणि ओडिशा मधलं बेलपना ही केवळ पेय नाहीत, तर ती भारताच्या विविध प्रदेशांच्या परंपरांचा एक अविभाज्य भाग आहेत. आणि त्यातून एक भारत श्रेष्ठ भारत ही भावनाही प्रतिबिंबित होते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, यातल्या बहुतांश वस्तू आपल्या घरात आणि शेतातूनच येतात, कसलाच गाजावाजा नाही, पण पिढ्यान पिढ्यांचा अनुभव त्यात एकवटलेला आहे. आपणही उन्हाळ्यात घरगुती पेयांचा मोठ्या प्रमाणात आनंद लुटा. मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात चर्चेचा एक नवीन विषय सुरू होतो, आणि तो म्हणजे आंबा. आंबा हा एक सर्वसामान्य चर्चेचा विषय आहे. भारतात असं क्वचितच एखादं घर असेल जिथे उन्हाळ्यात आंब्यावर चर्चा होत नाही. प्रत्येक प्रदेशाचा स्वतःचा आंबा, त्याची स्वतःची चव, त्याचा स्वतःचा सुगंध असतो. महाराष्ट्रातल्या कोकणाचा हापूस म्हणजे अल्फान्सो, गुजरातचा केसर जो आंब्याच्या रसाचा आत्मा आहे, उत्तर प्रदेशचा दशहरी आणि माझ्या काशीचा लंगडा. तसं लंगडा आंब्यामध्ये एक विशेष गोष्ट आहे, पिकल्यानंतरही त्याचा रंग अनेकदा हिरवाच राहतो. बिहारचा जर्दाळू अगदी लांबूनच त्याच्या सुगंधामुळे तो ओळखता येतो. चौसा, मालदा प्रत्येक नावानेच लोकांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. दक्षिण भारतात गेला तर बंगनपल्ली, तोतापुरी, नीलम, मलगोवा, बंगालचा हिमसागर, ओदिशा आणि आंध्र प्रदेशचा सुवर्णरेखा, म्हणजेच प्रदेशानुरूप त्याचं नाव, स्वरूप, रंग आणि चव बदलते. आणि मित्रांनो, आंब्याचा हा प्रवास आता गावाखेड्यातून जागतिक बाजारात पोहोचला आहे. आज मन की बातच्या माध्यमातून आंब्याचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकरी बंधू भगिनींची मी प्रशंसा करेन. देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी तुम्ही सर्वसाधारण नाही तर विशेष आहात. आपली छाप अशीच ठेवा. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शाळांना सहसा सुट्टी असते, पण मी तुम्हाला अशा एका वर्गाबद्दल सांगणार आहे ज्यात तुम्हाला प्रवेश घ्यायला नक्कीच आवडेल. मित्रांनो, अशा एका शाळेची कल्पना करा जिथे लहान मुलं, तरुण आणि वृद्ध एकत्र शिकतात, जिथे कोणतंही शुल्क नाही, मोठ्या इमारती नाहीत, वर्ग खोल्या नाहीत, आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे वर्ग चक्क नदीत भरतात. मित्रांनो, ही केवळ एक गोष्ट नाही, हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. केरळ मधील अलुवा इथे साजी वलाशिरिल असाच एक जलतरण क्लब चालवतात. आतापर्यंत इथे 15,000 अधिक लोक पोहायला शिकले आहेत. साजींनी दिव्यांग मुलांनाही पोहायला शिकवलं आहे. या प्रयत्नांमागे एक खोल दुःख दडलेलं आहे. काही वर्षांपूर्वी एका बोटीच्या अपघातात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेनं साजींना आतून हादरवून सोडलं. त्यांना वाटलं की जर मुलांना पोहता आलं असतं तर कदाचित अनेक जीव वाचवता आले असते. आणि इथूनच त्यांच्या मोहिमेची सुरुवात झाली. मित्रांनो, साजी वला शेरिल यांचं जीवन प्रेरणादायी आहे. लोकांची सेवा करण्यासाठी प्रचंड संसाधनांची गरज नसते, त्यासाठी फक्त एक चांगला हेतू आणि सातत्यपूर्ण प्रयत्न पुरेसे असतात. या गोष्टींनी हजारो लोकांचं जीवन बदलता येतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, अलीकडेच मला युरोपमधल्या नेदरलँड्सला भेट देण्याची संधी मिळाली. मी तिथे अनेक बैठकांना उपस्थित राहिलो. या दरम्यान एक असा क्षण आला ज्याने प्रत्येक भारतीयाला अभिमानाने भरून टाकलं. नेदरलँड्स मधल्या आयोजित एका विशेष समारंभात चोला काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. त्या कार्यक्रमात नेदरलँड्सचे पंतप्रधानही उपस्थित होते. मला या ताम्रपटांविषयी भारत आणि परदेशातून सतत संदेश येत आहेत. लोक आनंद आणि अभिमान व्यक्त करत आहेत. जगभरातल्या तमिळ समाजातही याबद्दल विशेष उत्साह आहे. मित्रांनो, या ताम्रपटांबद्दल बरीच उत्सुकता आहे, म्हणून आज मी तुम्हाला त्याबद्दल काही माहिती देऊ इच्छितो. यामध्ये 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट समाविष्ट आहेत. ते प्रामुख्याने राजा राजेंद्र चोल प्रथम यांनी त्यांचे वडील राजा राजराजा चोल यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याशी संबंधित आहेत. त्यामध्ये अनाई मंगलम गाव एका बौद्ध मठाला दान केल्याचा उल्लेख आहे. या ताम्रपटांमध्ये चोल वंशाच्या यशाचा संदर्भ मिळतो. यातून समजून येतं की चोल साम्राज्याची सागरी शक्ती किती मजबूत होती. आग्नेय भागातील आशियाई राष्ट्रांबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांचीही माहिती मिळते. चोल साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे. मित्रांनो, आमचं सरकार भारताच्या या अमूल्य वारसा स्थळांचं जतन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात ज्ञान भारतम अभियानांतर्गत छत्तीसगड मधील मल्हार इथे एक महत्वाचा शोध लागला आहे. इथे 3 दुर्मिळ ताम्रपट सापडले आहेत. हे पांडुवंशी राजवंशातील महर्षी बालार्जुन यांच्या कारकिर्दीतील असल्याचं मानलं जातं. तज्ञांच्या मते हे 6व्या आणि 7व्या शतकातील आहेत, म्हणजेच 1400 ते 1500 वर्ष जुने असलेले हे ताम्रपट प्राचीन ब्राह्मी लिपी आणि पाली भाषेत लिहिलेले आहेत. त्यातून त्या काळातील शासन व्यवस्था, धर्म आणि संस्कृती बद्दल महत्वाची माहिती मिळते. मित्रांनो, आम्हा भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच एक विशेष आकर्षण राहिलं आहे. आपल्या देशात अनेक शतकांची परंपरा सांगणाऱ्या जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत. इथे आश्चर्यकारक गणितीय शोध लागले आहेत. नौकानयन असो, पंचांग असो किंवा आपले सण असो, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताऱ्यांशी राहिला आहे. इथे खगोलशास्त्राने प्रत्येक पिढीमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. त्याने संशोधनाला प्रेरणा दिली आहे आणि आजची तरुण पिढी सुद्धा त्याबद्दल प्रचंड उत्साह दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल की सध्या देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. त्यांचे उपक्रम मोठ्या शहरांपासून ते लहान गावांपर्यंत, शाळांपासून ते उद्यानांपर्यंत सर्वत्र दिसतात. मला बेंगलोर ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी बद्दल माहिती मिळाली, जिथे निरीक्षण सत्र आयोजित केली जातात. या संस्थेनं ग्रामीण भागात खगोलशास्त्र लोकप्रिय करण्यासाठी एक मोहीमही सुरू केली आहे. खगोल मंडळ या नावाच्या एका चमूनं एक अतिशय नाविन्यपूर्ण 30 तासांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मित्रांनो, रात्री ताऱ्यांचं दर्शन घेणं हा स्वतःच एक अद्भुत अनुभव आहे. ॲस्ट्रो केरळ या नावाची एक संस्था रात्रीच्या निरीक्षणासाठी शिबिर आणि कार्यशाळा आयोजित करते. तिथे तरुण मुलं दुर्बिणी तयार करायला आणि ताऱ्यांचे नकाशे वापरायला शिकतात. राजकोटच्या बिग बँग ॲस्ट्रॉनॉमी क्लबने गीरच्या जंगलांपासून ते कच्छच्या रणापर्यंत अनेक खगोलशास्त्रीय कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ज्योतिर्विद्या परिसंस्था ही खगोलशास्त्राच्या सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आहे. इथे निरीक्षणाच्या सुविधा, तसंच एक ग्रंथालय आणि एक दुर्बीण ग्रंथ ग्रंथालय उपलब्ध आहे. मला आयझॅकचाही उल्लेख करायचा आहे. हे विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील एक देशव्यापी नेटवर्क आहे जे खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र क्लबना जोडतं. मित्रांनो, आपला छंद जोपासण्यासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकणं अत्यंत महत्वाचं आहे. मी तरुणांना विनंती करतो की त्यांनी या सुट्ट्यांमध्ये खगोलशास्त्र क्लब मध्ये सामील व्हावं आणि तारांगणाला भेट द्यावी. मित्रांनो, टीव्हीवर मन की बात कार्यक्रम पाहणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा. हल्ली या व्हिडिओची खूप चर्चा होत आहे. यामध्ये काही लोक मोठ्या संयमाने आणि काळजीपूर्वक गंगेतल्या एका डॉल्फिनला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या संपूर्ण प्रयत्नाला अंदाजे 13 तास लागले आणि अखेरीला त्या डॉल्फिनला वाचवण्यात आलं. मित्रांनो, यात भारताच्या पहिल्या गंगा डॉल्फिन बचाव रुग्णवाहिकेनं महत्वाची भूमिका बजावली. ही घटना उत्तर प्रदेशात घडली. तिथल्या एका कालव्यात एक गंगा डॉल्फिन अडकला होता. त्यावेळी नमामी गंगे अभियान अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या रुग्णवाहिकेनं त्याला आशेचा किरण म्हणून घरी आणलं. त्यानंतर त्याची काळजीपूर्वक सुटका करण्यात आली. त्याची तपासणी करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि मग त्याला सुरक्षितपणे राप्ती नदीत सोडण्यात आलं. एक प्रकारे एक जीव घरी परतला. मित्रांनो, ही डॉल्फिन बचाव रुग्णवाहिका खूप विशेष आहे. तिची रचना एका फिरत्या रुग्णालयाप्रमाणे करण्यात आली आहे. यामध्ये डॉल्फिनना सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये ऑक्सिजनची सोय, विशेष स्ट्रेचर्स आणि बचाव साहित्य आहे. याचा अर्थ असा की जर एखादा डॉल्फिन जखमी झाला, कालव्यात अडकला किंवा नदीपासून दुरावला तर त्याला तत्काळ मदत केली जाऊ शकते. मित्रांनो, जेव्हा आपण गंगा डॉल्फिन वाचवतो तेव्हा आपण केवळ एक प्रजातीच वाचवत नाही तर आपण गंगेची जैव विविधता वाचवतो. आपण नदीची संपूर्ण जीवन प्रणाली वाचवतो आणि त्याचबरोबर आपल्या भावी पिढ्यांसाठी निसर्गाचा एक अमूल्य वारसाही वाचवतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, तुमच्यापैकी अनेकांच्या आठवणी नदी, तलाव किंवा विहिरीच्या पाण्याशी निगडीत असतील. काहींना तलावात पोहल्याचं आठवत असेल तर काहींना तलावाच्या काठावर मित्रांसोबत खेळल्याचं आठवत असेल तर काहींना त्या मातीचा सुगंध आठवत असेल. अशा बालपणीच्या आठवणी आयुष्यभर मनात राहतात. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून अशा आठवणी जपण्याची एक कहाणी समोर आली आहे. बस्ती इथल्या आकाश गुप्ता यांना आपल्या गावातील मनोरमा नदी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण जी नदी त्यांनी लहानपणी स्वच्छ आणि जिवंत पाहिली होती त्याच नदीत काळाच्या ओघात प्लास्टिक जमा होऊ लागलं होतं. घाण वाढत होती. श्री आकाश यांनी ठरवलं की ते तक्रार करणार नाहीत तर एक नवी सुरुवात करतील. तक्रार नाही, सुरुवात, हाच त्यांचा मूलमंत्र झाला. त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र केलं. त्यांच्याकडे फक्त एक जाळी, एक फावडं, एक टोपली आणि सर्वात मोठी शक्ती होती काहीतरी बदल घडवण्याचा दृढ निश्चय. हे तरुण नदीत उतरून जलपर्णी, प्लास्टिक आणि कचरा बाहेर काढत असत. कधी कधी एका दिवसात नदीतून 50 ते 60 किलो कचरा काढला जात असे. हळूहळू मनोरमा नदीचा तो भाग पुन्हा स्वच्छ दिसू लागला. या कामानं आजूबाजूच्या लोकांचंही लक्ष वेधून घेतलं. लोकांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता वाढली. मित्रांनो, अशीच एक प्रेरणादायी कहाणी गोव्यातून समोर आली आहे. गोव्याचे बाळकृष्ण अय्याजी हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत पण समाज सेवेबद्दलचा त्यांचा उत्साह आजही तसाच आहे. मड्डी तोलाप भागातील पाण्याच्या समस्येमुळे ते खूप व्यथित झाले होते. त्यांनीही यावर तोडगा काढण्यासाठी काम सुरू केलं. पाईपलाईन टाकण्यात बाळकृष्णजींनी महत्वाची भूमिका बजावली. यामुळे अनेक घरांना पाणी मिळालं. पाण्यासाठी रोज संघर्ष करणाऱ्या कुटुंबांसाठी हा एक मोठा दिलासा होता. मित्रांनो, गेल्या महिन्यात मला एक अद्भुत अनुभव आला. त्याचा संबंध मन की बात बरोबर सुद्धा आहे. म्हणूनच आज मी तुमच्याशी त्याबद्दल बोलणार आहे. मी तमिळनाडूतल्या नागरकोविलमध्ये एका शिक्षिकेला भेटलो. मी त्यांना जवळपास 3 दशकांपूर्वी भेटलो होतो. मी गिरिजा अम्मा यांच्याबद्दल बोलत आहे. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत काही तरुण विद्यार्थी सुद्धा होते. मित्रांनो, गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात. यापैकी चेन्नई मधलं जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालय विशेष उल्लेखनीय आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. मन की बात पासून प्रेरित होऊन त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी त्यांनी आपल्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज 1 रुपया योगदान द्यायला सांगितलं. याचा अर्थ असा की एका वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याकडून 365 रुपये जमा झाले. या छोट्या योगदानांमधून अंदाजे 40 लाख रुपये जमा झाले. गिरिजा अम्मा यांनी मला संपूर्ण रकमेचा चेक सुपूर्द केला. त्यांच्याशी बोलताना मला भारत मातेप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणाची खोली जाणवली. गेल्याच वर्षी चेन्नईच्या पहिल्या हिंदू शाळेनं 50 वर्ष पूर्ण केली. देशाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्यात या शाळांच्या शाखांची भूमिका प्रशंसनीय आहे. मी यात सहभागी असलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या शूर सैनिकांसाठी योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो. मित्रांनो, भारतातील प्रत्येक गावात आणि शहरात असं काही घडत आहे जे आपल्याला प्रेरणा देतं. अनेकदा या प्रयत्नांची फारशी चर्चा होत नाही, पण जेव्हा आपल्याला त्याची जाणीव होते तेव्हा आपला हा विश्वास अधिक दृढ होतो की देश आपल्या लोकांच्या सामर्थ्याने पुढे जात आहे. मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे प्रयत्न नक्की शोधा जे समाजासाठी चांगलं काम करत आहेत. त्यांना ओळखा, त्यांचं कौतुक करा, त्यांच्याकडून शिका आणि शक्य असल्यास तुम्हीही काही चांगल्या कामात सहभागी व्हा. पुढच्या महिन्यात मन की बात मध्ये मी आणखी काही प्रेरणादायी कथा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन. धन्यवाद, नमस्कार.
1: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आताच आपण ऐकलात. आज रात्री 8 वाजता मन की बात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादात
3: आत्ताच आपण ऐकलात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी जनतेशी साधलेला सुहृदय संवाद अर्थात मन की बात. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: कल तक रब को भूला था
1: भूला था,
0: अरे कल तक रब को भूला

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

smile, smile, smile, smile, smile, smile, smile, smile, smile,

रन रन रन रन रन रन रन रन रन रन

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे PM सूर्यघर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: हर घर सूर्यघर.
3: मंडळी नमस्कार. मंडळी, आपल्या भारतभूमीमध्ये आणि त्यातले त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महान स्त्रिया होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा या भूमीवर इथल्या जनमानसांवर कायमचा उमटविला आहे. त्यातीलच एक महिला अहिल्याबाई होळकर. या केवळ एक महान शासकच नव्हे तर एक पराक्रमी योद्धा, सर्वश्रुत अशा धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योद्ध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धांचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अशा शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ आणि अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत. महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती. त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठमोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्याकरिता त्यांनी बरेच प्रयत्न केले. विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवण्याकरिता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मूल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी भरलेले होते. म्हणूनच करुणेची देवी, कुशल समाजसेविका या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं. मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी अधिकची माहिती आता आपण करून घेऊयात. कुशल शूरवीर मराठा प्रांताच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 ला महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड नजीकच्या चौंडी गावात झाला. अहिल्याबाई या चौंडी गावचे पाटील मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांची लाडकी कन्या. अहिल्याबाईंचे वडील पुढारलेल्या विचारधारेला मानणारे होते. त्यांना वाटायचं की महिलांनी सुशिक्षित व्हायला पाहिजे, शिक्षित व्हायला पाहिजे. ज्या काळात महिलांना घराचा उंबरा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती त्या काळात मानकोजी शिंदेनी आपल्या अहिल्येला शिक्षणाची गोडी लावली. अहिल्याबाईंचे बरेचसे शिक्षण आपल्या वडिलांकडेच झाले. बालपणापासून अहिल्याबाई विलक्षण प्रतिभेच्या धनी होत्या. कोणताही विषय त्यांना फार लवकर अवगत होत असे. पुढे आपल्या आयुष्यातील अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेने त्यांनी सगळ्यांना अवाक करून सोडलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कठीण संघर्षाच्या काळात देखील विचलित न होता त्यांनी आपलं लक्ष प्राप्त केलं. पुढे अवघ्या विश्वाकरिता त्या आदर्श ठरल्या. बालपणापासून अहिल्याबाईंच्या मनात दया, परोपकार, प्रेम, सेवाभाव या भावना उपजतच होत्या. लहानपणी भुकेलेला अन्न भरवत असताना छोट्याशा अहिल्येला पुण्याला जात असलेले मावळ प्रांताचे शासक मल्हारराव होळकर यांनी पाहिलं. त्यावेळी ते चौंडी येथे विश्राम करण्यासाठी थांबले होते. बालवयातच अहिल्याबाईमधील दया, प्रेम आणि गरजूंकरीत असलेली करुणा पाहून मल्हारराव होळकर एवढे प्रभावित झाले की त्यांनी त्वरित मानकोजी शिंदेंकडे आपले पुत्र खंडेराव होळकर यांच्यासाठी अहिल्येला मागणी घातली. त्यानंतर 1733 साली वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी संपन्न झाला. आणि अशा तऱ्हेने बालवयातच अहिल्याबाई मराठा साम्राज्यातील प्रसिद्ध अशा होळकर कुटुंबाच्या सुनबाई झाल्या. लग्नानंतर काही वर्षांनी म्हणजे 1745 साली अहिल्याबाईंना पुत्र प्राप्ती झाली. त्यांचे नाव मालेराव. पुढे 3 वर्षांनी म्हणजे 1748 ला मुक्ताबाई नावाची सुंदर कन्या देखील त्यांना झाली. अहिल्याबाई राज्यकारभारात आपल्या पतीला मदत करीत असत. शिवाय त्यांच्यातील युद्ध आणि सैन्य कौशल्य उत्कृष्ट होण्यासाठी त्यांना प्रोत्साहित देखील करीत असत. खंडेराव स्वतः उत्तम युद्धनिपुण होते. वडिलांच्या नेतृत्वात त्यांनी युद्धाचे कौशल्य प्राप्त केले होते. अहिल्याबाईंचं आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत होत असताना अचानक त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. 1754 साली जेव्हा अहिल्याबाई फक्त 21 वर्षाच्या होत्या त्यावेळी त्यांच्या पतीला खंडेराव होळकरांना कुंभेर येथील युद्धात वीरमरण प्राप्त झाले. इतिहासकारांच्या मते आपल्या पतीवर अत्यंत प्रेम करणाऱ्या अहिल्याबाईंनी पती निधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यांचे सासरे मल्हारराव होळकरांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. पुढे 1766 साली मल्हारराव होळकर यांचे देखील निधन झाले. अहिल्याबाईंना अतिशय दुःख झाले, तरी देखील निराश न होता पुढे मावळ प्रांताची जबाबदारी अहिल्याबाईंच्या नेतृत्वात त्यांचे चिरंजीव मालेराव होळकर यांनी आपल्या हातात घेतली. राज्यकारभाराची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये 1767 साली मालेरावांचा देखील मृत्यू झाला. अहिल्याबाईवर आभाळ कोसळलं. पती, तरुण मुलगा, वडिलांप्रमाणे सासरे यांच्या मृत्यूपश्चात अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार सांभाळला ते कौतुकास्पदच नव्हे तर आदर्श घेण्यासारखं देखील आहे. 11 डिसेंबर 1767 रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याच लोकांनी याचा विरोध देखील केला, परंतु हळूहळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली. इतिहासातील सर्वात पराक्रमी कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मालवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यानंतर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले. आपल्या प्रजेच्या रक्षणार्थ अहिल्याबाई सतत तत्पर राहत असत. युद्धप्रसंगी हत्तीवर स्वार होऊन अहिल्याबाई पराक्रमी योद्ध्याप्रमाणे शत्रूवर बाण चालवित असत. ज्या सुमारास अहिल्याबाईंनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हातात घेतली त्यावेळी प्रांतात अशांततेचं वातावरण होतं. राज्यात मोठ्या प्रमाणात चोरी, लूट, हत्या या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर अंकुश आणण्यात अहिल्याबाई यशस्वी झाल्या आणि आपल्या नेतृत्वात त्यांना प्रांतात शांतता आणि सुरक्षेचं वातावरण स्थापन करण्यात यश आलं. पुढे त्यांच्या राज्याचा कला, व्यवसाय, शिक्षण या क्षेत्रात उत्तम विकास झाला. अहिल्याबाई होळकर यांनी 18व्या शतकात इंदोर नजीक महेश्वर येथे नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर एक भव्य शानदार आणि आलिशान राजवाड्याची निर्मिती केली. त्या काळी साहित्य, संगीत, कला आणि उद्योग क्षेत्रात महेश्वर ओळखले जात होते. मराठा प्रांताची महाराणी, पराक्रमी योद्धा अहिल्याबाई होळकर या कोणत्याही मोठ्या राज्याच्या शासक नव्हत्या, तरी देखील आपल्या शासन काळात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यात आणि त्याला समृद्ध बनवण्यासाठी त्यांनी अनेक विकासात्मक कामे केली. अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक आणि प्रसिद्ध तीर्थस्थळांचं निर्माण कार्य पूर्ण केलं. या व्यतिरिक्त अहिल्याबाईंनी मोठ्या कौशल्यानं आणि कुशाग्रतेनं अनेक किल्ले, विश्रामगृह, विहिरी आणि रस्त्यांची निर्मिती केली. एवढंच नव्हे तर शिक्षणाचा प्रचार प्रसार केला. शिवाय कला कौशल्य क्षेत्रात सुद्धा आपले अभूतपूर्व योगदान दिले. राणी अहिल्याबाईंनी केवळ आपल्या प्रांतातच नव्हे तर संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी धार्मिक मंदिरांची आणि धर्मशाळांची निर्मिती केली. अहिल्याबाई होळकर या दानशूर आणि उदार शासक होत्या. त्यांच्यात दया, करुणा, परोपकाराची भावना ओतप्रोत भरलेली होती. म्हणूनच आपल्या शासनकाळात गरिबांकरिता, भुकेल्यांसाठी त्यांनी अनेक अन्नछत्र उघडली, पाण्याकरिता अनेक पानपोया निर्माण केल्या. अहिल्याबाई होळकर यांनी समाजाकरिता केलेल्या महान कार्याला पाहता त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 डाक तिकीट देखील प्रकाशित केले. याशिवाय अहिल्याबाईंच्या असाधारण आणि अद्वितीय कार्यासाठी एक पुरस्कार सुद्धा दिला जाऊ लागला आहे. आपल्या प्रजेच्या हितासाठी सतत कार्य करणाऱ्या आदर्श शासक अहिल्याबाई होळकर यांना 13 ऑगस्ट 1795 साली प्रकृती अस्वास्थ्यामुळे देवाज्ञा झाली. त्यांच्यातील उदारता, त्यांनी समाजाकरिता केलेली असंख्य कार्य यामुळे त्या आजही सगळ्यांच्या स्मरणात आहेत आणि त्या यापुढेही राहतील. आपल्या आयुष्यात आलेल्या असंख्य अडचणी, संघर्ष याला तोंड देत त्या एकाकी झुंज देत लढत राहिल्या. कधीही परिस्थितीला शरण गेल्या नाहीत आणि आपल्या लक्ष्याप्रती प्रामाणिक राहत त्या पुढे जात राहिल्या. प्रतिकूल परिस्थितीत देखील एका आईसारखा त्यांनी आपल्या प्रजेचा सांभाळ केला. म्हणूनच त्यांना आपण राजमाता आणि लोकमाता म्हणून देखील ओळखतो. आपल्या प्रांताच्या सुखसमृद्धीकरिता त्यांनी असंख्य कामे केली. अहिल्याबाई कायम अदम्य नारीशक्ती, वीरता, पराक्रम, साहस, न्याय, राजतंत्राचे एक अद्वितीय उदाहरण म्हणून युगेनयुगे आपल्या स्मरणात राहतील.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकास भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपार इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00
2: बाळा मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो मी तर पाहून थक्कच झालो ते लोक दिवसभर AC चालवतात रोज वॉशिंग मशीन लावतात घरात दोन दोन फ्रीज आहेत पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये 0 मी विचारलं तर पुतण्या म्हणाला काका सगळी वर्षाची कृपा आहे म्हणजे सोलर पॅनलची मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे
3: PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in
4: हर घर सूर्य घर
1: श्रोते हो आपला अन्नदाता आपला बळीराजा बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ शेती पद्धती आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तीरणा 90.4 FM
5: मंडळी नमस्कार मंडळीच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची माहिती करून घेणार आहोत ही माहिती असणार आहे खरीप पूर्व तयारी किंवा खरीपाची आपण जी तयारी करणं गरजेचं आहे यासाठी कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत तशी तर सर्व तयारी आपल्या शेतकरी बांधवांनी केलेलीच असते परंतु काही महत्त्वाच्या बाबी राहून जातात त्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसाठी काही माहिती या कार्यक्रम माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे याचबरोबर बियाणे खरेदी करत असताना बियाण्यांची निवड असेल किंवा बियाण्यांची प्रक्रिया असेल या संदर्भात देखील आपण काहीशी माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधूंनो पूर्व मोसमी पावसाचं वातावरण आणि आगामी मान्सूनचे आगमन वेळेवर येण्याची शक्यता लक्षात घेऊन खरीपाची पूर्व तयारी करणं अत्यंत गरजेचं आहे यावर्षीचा मान्सून 13 दिवस अगोदर आलेला आहे असं आपल्याला जाणवत आहे त्यामुळे जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी शेणखत घालावायचे असल्यास शेणखत शेतात पसरून वापशावर कुळवाची पाळी द्यावी आणि त्यानंतर शेतात मिसळून घ्यावं शेतातील पूर्वीच्या पिकांचे अवशेष गोळा करून जमीन स्वच्छ ठेवावी बियाणे आणि खतांची जमवाजमव करून ठेवावी खरीप हंगामाची पीक पद्धती जमीन हवामान लक्षात घेऊन हे ठरवणं गरजेचं आहे यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरी एवढा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच जून महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता देखील आहे त्यामुळं सोयाबीन असेल मूग मटकी उडीद चवळी या पिकांचा पेरा वेळेवर होणं अत्यंत गरजेचं आहे याशिवाय भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिकेची सुद्धा तयारी शेतकरी बांधवांनं करणं गरजेचं आहे फळबागांची लागवडीसाठीची तयारी करणं हे सुद्धा गरजेचं आहे सीताफळ पेरू नारळ आंबा डाळिंब केळी इत्यादी रोपे लागवडीसाठी त्या आकाराचे खड्ड्या तयार करून घेणं सुरुवात शेतकरी बांधवांनी करणं अत्यंत गरजेचं आहे प्रत्येक फळझाडाच्या आकारानुसार खड्ड्यांचा आकार लहान मोठा असतो तसेच खड्ड्यातील अंतरही बदलतं आपण लागवड करणार असलेल्या फळबागेची लागवडीची माहिती असल्यास खड्डे भरण्यासाठी शेणखत रासायनिक खतांची गरज असते पावसाळ्यापूर्वी जनावरांचं लसीकरण करून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे ज्याची माहिती आपण कालच्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेली आहे लिव्हर फ्लू घटसर्फ फऱ्या या रोगाबाबत लसीकरण करून घेणं हे सुद्धा गरजेचं आहे हे केल्यानंतर पावसाळ्यामध्ये बहुतांशी जनावरांना बाधा होत नाही त्यासाठी शेतकरी अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा जंताचं औषध देखील आपल्या पशूंना देणं खूप गरजेचं आहे मंडळी पेरणीचा हंगाम म्हटलं की बियाण्यांची उपलब्धता सकस बियाणं असणं हे सुद्धा गरजेचं आहे तर जास्त करून आपण बियाण्यांच्या संदर्भात जाणून घेऊयात यावर्षी खरीप ज्वारी मूग या पिकासाठी देखील बाजार सकारात्मक आहे बाजरी भुईमूग या पिकांमध्ये फारशी वाढ अथवा घट होईल अशी परिस्थिती नाही भरड धान्यांच्या पिकाच्या आहारातील महत्त्वाबाबत जागरूकता आल्यामुळं नाचणीवरी राजगिरा यांची मागणी देखील वाढत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा प्रकार तिची खोली पाणी धरण्याची क्षमता सेंद्रिय करबतीचे आरोग्य विचारात लक्षात घेऊन पिकाची निवड करणं हे खूप गरजेचं आहे पीक निवड केल्यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल आपण पीक प्रात्यक्षिकाची साथ घेण्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता खरीप पीक उत्पादन वाढीसाठी पीक प्रात्यक्षिक शेतीशाळा सुधारेल, संकरित वाणांचे बियाणे वितरण, बीजोत्पादनासाठी बियाणे वितरण, सूक्ष्म मूलद्रव्ये, पीक संरक्षणासाठी कीटकनाशके, बीज प्रक्रिया साहित्य आदी बाबींचे अनुदानावर वितरण कृषी विभागामार्फत सुद्धा होत असते। त्यामुळे आपण आपली वैयक्तिक आणि गटाची मागणी नोंदवून पाठपुरावा सुरू केल्यास वेळेत बियाणे देखील मिळू शकतं। मंडळी, उगवण क्षमता तपासून बीज प्रक्रिया करूनच बियाणं पेरणं गरजेचं आहे। यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग कृषी विस्तार अधिकारी बियाणे उगवण क्षमता तपासणीसाठी गावोगावी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील होत आहे। आपल्याही वाडी वस्तीवर हे मार्गदर्शन होऊ शकतं, त्यासाठी आपण कृषी विभागाशी संपर्क साधणं अत्यंत गरजेचं आहे। यानंतरचा शेतकरी बंधूंनो आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। बाजारातून बियाणे खरेदी करत असताना आपण जी काळजी घेणं गरजेचं आहे त्या संदर्भात देखील आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांची जी फसवणूक होत असते, बियाणे उगवत नाही किंवा बियाण्याच्या संदर्भामध्ये अनेक तक्रारी असतात, तर त्या होऊ नयेत, भविष्यामध्ये आपल्याला त्या अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी बाजारातून बियाणे खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यावी हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। बियाणे खरेदी करताना प्रथम ते सुधारित आहे की संकरित ते पाहणं गरजेचं आहे। सुधारित बियाणे 3 वर्ष वापरता येतं, संकरित बियाणे दरवर्षी नवीन खरेदी करावं लागतं। संकरित बियाण्याचा जोम जास्त असल्यामुळे खत वापर यासाठी त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो, उत्पादन भरघोस मिळतं। सुधारित बियाण्याचीही उत्पादनं जास्त असतात, परंतु पाण्याची कमतरता आणि कमी खत वापरामध्ये हे वाण उत्पादन देतात। बियाणे खरेदी करताना परवाना असलेल्या दुकानातून बियाणे खरेदी करावं, बियाण्याची पावती मागून घ्यावी, त्यावर दुकानदाराची आणि आपली सही केलेली असावी, पावतीवर ज्याची शेती आहे त्याचं नाव नमूद असणं गरजेचं आहे, खरेदीचा दिनांक, बियाणे, पीक, वाण, बॅच क्रमांक, अंतिम दिनांक, किती बियाणे खरेदी केले आहे, या सर्व गोष्टी पावतीवर नमूद असाव्यात। बियाण्यात दोष आढळल्यास बियाण्याची पावती आणि रिकामी पिशवी हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो, त्यामुळे रिकामी पिशवी त्यात 15 ते 20 बिया शिल्लक ठेवून आपण जपून ठेवणं देखील खूप गरजेचं आहे। मंडळी, बियाणे खरेदी करतानाच बीज प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणं गरजेचं आहे। लहान बाळाला जसे जन्मल्यावर ट्रिपलचा डोस देतात तसे बियाणाला देखील ट्रिपलचा म्हणजेच 3 गोष्टीच्या प्रक्रियेची गरज असते, बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खते। या 3 बीज प्रक्रिया झाली की कीड आणि रोग उगवणीपासून पुढील महिनाभर त्यांना त्याचा त्रास होऊ शकत नाही। साधारण एकरी 40 ते 100 रुपये खर्चात आपण ही बीज प्रक्रिया करू शकतो, त्यामुळे पुढील महिनाभरासाठी पीक वाढीच्या पुढील अवस्थेमधील 2 ते 3 हजार खर्च आपण वाचवू शकतो। मंडळी, आता हेक्टरी बियाणं जे आहे त्या संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत। हेक्टरी बियाणे सर्वसाधारणपणे कोरडवाहू बागायत क्षेत्रातील पिकांच्या पेरणीकरिता बाजरी ते 3 ते 4 किलो, खरीप हंगामाच्या ज्वारी पेरणीसाठी 10 ते 12 किलो, मका 15 ते 20 किलो, सूर्यफुलासाठी 8 ते 10 किलो, तुरी 12 किलो, उडीद, मूग, चवळी आदी कडधान्य पिकांचे 15 ते 20 किलो, भुईमूग 100 ते 125, सोयाबीन 75 ते 80 किलो हेक्टरी आपणास लागू शकतं। आता बीज प्रक्रिया कशी करावी या संदर्भात जाणून घेऊयात मंडळी। प्रत्यक्ष कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दाखवत आहे, त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना यासाठी आपल्या गावात बोलावून बीज प्रक्रिया समजून घेणं गरजेचं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांनी काहीही असेल तरीही बियाणे खरेदी करत असतानाची पावती आणि पेरत असताना बीज प्रक्रिया ही यावर्षी करून घेणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। तर शेतकरी बंधूंनो, खरीपाची पूर्वतयारी असेल, खरीपातील जी वेगवेगळी पिकं यावर्षी आपण घेणार आहोत या संदर्भातील माहिती आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण ऐकत रहा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ 13.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खट्याळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
3: आपली पसंत, आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोरवरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोते हो, तिचं असणं तिच्या सौंदर्याचा बाज, त्यामुळेच तिची सौंदर्याची भाषा बदलते आणि तिच्या खनखन्याने प्रियकराच्या हृदयाची धडधड देखील वाढते आणि ती कधी कधी तिच्या ओळखीत अडचणी आणते, परंतु तिचे रंगीबिरंगी रंग देतात आणखीनच आनंद आणि ऊर्जा. ते म्हणजे हातातील चुडी. तर या चुडीचे वेगवेगळे रंग आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या आवाजातून आपण जाणून घेणार आहोत. आजची आपली थीम असणार आहे चुडी. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात गॅम्बलर या चित्रपटासाठी किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील नीरज यांचं गीत. संगीतकार आहेत सचिन देव बर्मण.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची आपली थीम आहे चुडी. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत आशा भोसले आणि मोहम्मद रफी. गीत आहे एस एच बिहारी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट आहे जानी दुश्मन.

श्रोते हो रेडिओ तेरणा 90.4 FM आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहाराची थीम इंटरेस्टिंग आहे चुडी। यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर, गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, चित्रपट दो रास्ते।

गंगा जमुना सरस्वती या चित्रपटातील गीत आता आपण ऐकणार आहात. गीत गायला आहे साधना सरगम यांनी. गीत आहे इंदिवर यांचं, संगीतकार आहेत अनु मलिक. चुडिया थीमचा आनंद घेतोय आपण रेडिओ तिरणा 90.4 FM वरून.

श्रुतीहू स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत शिवहरी, चित्रपट आहे चांदनी.

श्रोते हो, चुडी या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लम्हे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत। संगीतकार आहेत शिव हरी।

श्रुति हो रेडियो तिराणा 90.4 एफएम आपण ऐकताय कार्यक्रम ऐकताय स्वर बहाराची थीम आहे इंटरेस्टिंग चुडी. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर. गीत आहे सावन कुमार टाक यांचं, संगीतकार आहे तो महेश किशोर आणि चित्रपट आहे सनम बेवफा.

श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम स्वर बहार। कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत। संगीतकार आहेत हिमेश रेशमिया। चित्रपट आहे दिलने जिसे अपना कहा।

श्रोतेहो स्वर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात अमित कुमार, सोनू निगम, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या आवाजातील समीर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित. चित्रपट आहे 3KG अर्थात कभी खुशी कभी गम.

श्रुती हुसवर भार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि आणखी एक गीत या चुळीच्या संदर्भात आहे जे गायलं आहे फाल्गुनी पाठक यांनी. या गीताशिवाय ही थीम पूर्ण होऊ शकत नाही आणि या गीताला संगीत सुद्धा दिलं आहे फाल्गुनी पाठक यांनीच. ऐकूयात हे सुंदर असं गीत.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आणि आजची आपली थीम इंटरेस्टिंग आहे चुडी। यांचं गीत गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक। गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत जतीन ललित। चित्रपट यस बॉस।

श्रोते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात. आजची थीम आहे छूड. यानंतरचं गीत गात आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. गीत आहे समीर यांचं, संगीतकार आहेत हिमेश रेशमिया. चित्रपट आहे ये है जलवा.

तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. गीत आहे सोन, गीत आहे जलीस शेरवाणी यांचं, संगीतकार आहेत डबू मलिक आणि साजिद वाजिद, गीत गायला आहे सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी. अच्छा, स्वर बहार या कार्यक्रमाच्या शेवटी आपण हे गीत ऐकतोय आणि आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900, अर्थात 9970500900. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती पुन्हा आली आहे क्लासिक रेडिओ शो घेऊन. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दिग्गजांची मानदियाळी आपण बघितली आहे. मराठी चित्रपट प्रगल्भ करण्यामागे ज्या दिग्गजांचा हातभार लागला त्यामध्ये अग्रक्रमानं नाव येणारं म्हणजे निळू फुले. यांचा कुणाशीही सामना नव्हता, ते कुठल्याही पिंजऱ्यात अडकले नव्हते, म्हणूनच ते होते रसिकांच्या सिंहासनावर अवघ्या महाराष्ट्राचे सरपंच निळू फुले. निळकंठ कृष्णाजी फुले यांचा जन्म झाला पुण्यात, पण अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांचं बालपण गेलं. वडील लोखंड आणि भाजी विकून जमवलेल्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करायचे, त्यामुळे निळूभाऊंचं शिक्षण केवळ मॅट्रिक पर्यंत झालं. त्यानंतर त्यांनी

वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात काम करायला सुरुवात केली. यात त्यांचं मन इतकं रमलं की त्यांना पुढं नर्सरी उघडायची होती, पण पैशाच्या अभावामुळं ते काही शक्य झालं नाही.

माळी काम करत असताना दररोज रात्री उशिरापर्यंत जागून हा माळी पुस्तक वाचायचा असं त्या कॉलेजचे प्राचार्य म्हणायचे. त्या काळात त्यांना पगार होता 80 रुपये आणि याच 80 रुपयामधले दर महिन्याचे 10 रुपये निळू भाऊ राष्ट्र सेवा दलाला द्यायचे.

1957 च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवा दलासाठी एक वगनाट्य लिहिलं. येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे. यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी माळी काम सोडून पूर्ण वेळ अभिनयामध्ये लक्ष केंद्रित केलं. पु ल देशपांडेच्या नाटकात रोंगेची भूमिका प्रचंड गाजली आणि रामनगर समवेत त्यांनी केलेल्या कथा अकलेच्या कांद्याची वगनाट्यानं रामनगरकर आणि निळूभाऊ दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली.

जंगली कबूतर, रण दोघांचे यासारख्या एकांहून एक दर्जेदार नाटकांमधून जबरदस्त भूमिका करणाऱ्या या नटाला पहिला चित्रपट मिळाला अनंत मानेंचा तमाशापट एक गाव बारा भानगडी. यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांचा हा यशाचा आलेख कायम चढतच राहिला.

1972 सालच्या विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर असो किंवा दळवींच्या सूर्यास्त मधला अप्पाजी, निळूभाऊंनी उत्तम रंगवला. विजय तेंडुलकरांच्याच सामना या चित्रपटातून निळूभाऊंनी धोंडे पाटील असा काही साकारलाय की मराठी चित्रपट सृष्टीत नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकीच प्रसिद्धी मिळू लागली. सामना चित्रपटात डॉक्टर श्रीराम लागू आणि निळूभाऊ यांच्या अभिनयानं त्यांची जुगलबंदी म्हणजे प्रेक्षकांसाठी जणू अनोळखी पर्वणीच होती. यानंतर मात्र निळूभाऊंसाठी अशा प्रकारच्या अनेक भूमिकांची रांगच लागली. एरवी अत्यंत सज्जनपणे वावरणारा नट चित्रपटांमध्ये बाई वाड्यावर या असं म्हणत खलनायकाच्या प्रवृत्तीची प्रत्येक भूमिका इतक्या समर्थपणे साकारायचा की समाजामधल्या अनेक चाहत्यांकडून त्यांचा तिरस्कारही केला जायचा.

खऱ्या अर्थानं हेच त्यांच्या अभिनयाचं सामर्थ्य म्हणावं लागेल. पण त्यांच्या या भूमिकेला तोड दिली सिंहासन मधल्या पत्रकारिकेच्या भूमिकेनं. जब्बार पटेलांच्या जैत्र जैत, एक होता विदूषक यासारख्या सिनेमांसोबत चोरीचा मामला, शापित, पुढचं पाऊल, बिनकामाचा नवरा, फटाकडी, कळत नकळत, पिंजरा यासारख्या अनेक सिनेमांमधून त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.

सलग 40 वर्ष या चित्रपट सृष्टीत आणि रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी 12 हिंदी चित्रपटात भूमिका केल्यात, तर मराठी भाषेतल्या जवळपास 140 चित्रपटांमधून त्यांनी काम केले. आजही त्यांचा बाई वाड्यावर या हा संवाद सुपर डुपर हिट आहे, आणि हा संवाद आजकाल आपण सोशल मीडियामधून सुद्धा नेहमी ऐकत असतो.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आणि हा शो तुम्ही ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मराठी चित्रपट सृष्टीला लाभलेला एक सशक्त अभिनेता म्हणजे निळू फुले. अमिताभ बच्चन सोबत कुली मधला त्यांचा अभिनय असो किंवा महेश भट्टच्या सारांश मधला खलनायक, तेही न विसरण्यासारखा. या सामर्थ्य संपन्न अभिनेत्याला हिंदीतही बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांचं मन हिंदीत काही रमलं नाही, कारण मराठीतला गावरान ठसकाच त्यांना कायम आनंद द्यायचा.

प्रत्यक्ष आयुष्यात हे उत्तम समाजसेवी होते. समाजाचं भान असलेला हा कलाकार होता. महात्मा फुलेंचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग न्यू भाऊंकडे होतं. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या विचारांशी असलेली त्यांची बांधिलकी, समाजसेवेची निष्ठा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कळवळा आणि सामाजिक कृतज्ञता निधीसाठी

कला आविष्कारातल्या त्यांच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारही लाभले. महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग 3 वर्ष साहित्य संगीत अकादमी पुरस्कार, सूर्यास्त नाटकासाठी नाट्य दर्पण पुरस्कार त्यांना मिळाला आणि जयंतराव टिळक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला. त्यांच्या कारकिर्दीतला शेवटचा सिनेमा गोष्ट छोटी डोंगरा एवढी. यानंतर मात्र सिने चाहते न्यू भाऊंना रुपेरी पडद्यावर पाहण्यापासून मुकले. आवाजाची पट्टी उगाच न चढवता, आग्रास ताळेपणा न करता, आपल्या अभिनयाच्या ताकदीनं प्रत्येक भूमिका जिवंत करणारा हा नट. निसर्गतक्त अभिनय काय असतो हे खूप जणांना दाखवून गेला. मराठी चित्रपट सृष्टीतला महाराष्ट्रातल्या मातीचा एक कोहिनूर हिरा म्हणजे निळू फुले. अशा या नटश्रेष्ठाला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

0: या तर खरं बाई वाड्यावर या.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: रहते हो
1: सच।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

करे शोर, अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर। हाँ,

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाईप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता